जरा छोरी जरा हंस दे तू, हंस दे तू, हंस दे जरा गोरी जरा हंस दे तू, हंस दे तू, हंस दे जरा।

चुटिया न कर गुस्सा मेरी गुड़िया, गोरी जरा हंस दे तू, हंस दे तू, हंस दे जरा, ओ छोरी जरा हंस दे तू, हंस दे तू, हंस दे जरा, गोरी जरा हंस दे तू, हंस दे तू, हंस दे जरा, छोरी जरा हंस दे तू।